मन तन तेरा, तन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रभु मेरा, जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा

नानक जी ये गल दसो, एक पासे ते तुसी उदासी पेख तारिया पे, एक पासे तुहाडे बाल बच्चे तुहाडा परिवार, तुसी गृहस्थी हो।